Chubanaba, Tenga Dus Manamche, Sambi Banyu, Jumme Chebar, Dabarunche, Leon Jizurja Tuna Latine, Juzu Tsuwa Mutan, Gayunda Sijuta, Teji Magetia, Chido Linisu, Nipi Yos Jenny, Juzu Chunyunche, Chizi Tunde Tundan Dumire, Dena Jizur Shajala Joey Ledumani, Chunyunla Jumpe, Sambi Jache Dabre. देना सिंधु लिंजी ना दिंदु जुन्चे मंबो शेकन दिंजु चिंबो थोपी अनुरिंलो चिंदब जो दांवी निंजु दिंबे लजी शे थोल हुलुंगा रू